तू सूखम होवा अस्तूली, तू जलनिध तू फेन बुदबुदा, तुद बिन अवर न पालिय जियो। तू सूत मणिये पी तू है, तू गंठी मेर सिर तू है, आद मद अंत प्रभ सोई, अवर न कोय दिखा लिया जियो। तू निर्गुण सरगुण सुखदाता, तू निर्वाण रसिया रंग राता, अपने करतब आपे जान है, आपे तुद संभालिय जियो। तू ठाकुर सेवक फुन आपे, तू गुप्त प्रगट प्रभ आपे।